0: guardila, porco, porco.
1: आज पिया तोहे प्यार दू ओ गोरी मैया तो पे वार दू इसलिए तू इतना उदास सुखे सुखे हो।